0: Wadeke megahertz di wehe FM migadi ga kuri migen dani sports beat mi muni fui film ge tere kuri warge daira ga har ka ter wa farata ge daira ge wa hanka taka amila dirum ge wa hanka ten ehun tere na hame kenis tinu makuri ge da programe den mi adge mi program ge mehmana ki ka mi football team ge kulun tere ya akmal den mi te hun tere ge sual mi ba inge mi hama eki go gotun ehun tere ge faratun di fawa sual ta fas sual mi kolani tayar do ehun teringe suwal ehun teringe suwal pertama suwal ki
1: back kola golu jahane heng emme hiwa defender goal salamak kurang gule bondi ke jahidan de heng goal
0: ei astu hakiga tu ami
1: gastakunu devus kol ter gastakunu jahane ta back kola goal
0: akmal mi kuleni composition
1: algon kuleni midfielder
0: aha em akmal ata kunu jahidan
1: jahidan ha nengen buda
0: ake devon suwal inge duniya ge framework ge kulun teriya kan etuwa ha badal wevenya badalwani ka kan heye
1: algon ronaldo badalwa
0: kive
1: ei algon ferno ekal istihar ek hama kal istang inna mi adag mi ha ronaldo ya life sweet patch inge etuwa salewa em algon ben get experience ko lefa
0: den ronaldo e badal wedji ya mun den ko bakin ed dus ronaldo ge ed dus kiya diba
1: hama ronaldo ge dengan joke ni nak okay tu masuk
0: okay hatar inge hatar one soal ki football anu kulunu nama den fenna ni kon kulivar kon heye
1: football anu wejja algon hiwani algon le long distance running noni kal komes kulivar gehen algon
0: em vi ma fahe inge akmal football kulen ara boota waaga dakke nama e boot bunani ki ke heye
1: ara boot bunani
0: narashe
1: साफ्टवेयर को बदल टैशे अरे फेमवर हुआ शे
0: आहा
1: देन की के वके बुनाने
0: आहा था तू एवेस बुने थाने
1: ना आ बुने
0: तो यहाँ बार बोला के चाहे ना था तू एवेस बुने थाने
1: ना
0: आहा वार रंगड़ इंगे वार माचा को मिल बैंड मिलती है इंगाने कस लवल लिस्ट था माँ कौन लवें होती
1: पर जहाँ माँ हिंदी लवे
0: हिंदी लवे अरे तफाता मसुनी लवता के मी शोएंगे विगे मितने हम हिंदी री थी क्या हम लवे का फोन कस बदल कोलना

0: ಅಮ್ಯೋದಗೆ ಮೆಹಮಾನ್ ಜೈನಬ ಎಮ್ಮೆ ಕಮ್ದಾ ಫಿಲ್ಮ್ ಗೆ ಗೊತ್ತು ಗಣಗ ಫಣಿ ಬದಮಾಶ್ ಕಂಪನಿ ದೆ ಕುರಿ ಮಿಜೋ ನೊಬಲ ಫಿಲ್ಮ್ ಎಂಗೆ ಮಿ ದೆ ಜೈನಬ್ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ರೀಚ್ ಉಣಿ ಮಿ ಬಲಾಲಿ ಎಂಗೆ ಜೈನಬ್ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ಕಿ ಆನೆ ಮಿ ಹುಣ್ಣ ಕ್ಯಾರಿ ಗ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ಕಿ ಕಿಹಿ ಕೊಂ ಕಹಲ ಸ್ಟೋರಿ ಕ ಬಿನಾ ಫಿಲ್ಮ್ ಕೆ ಬುಣ್ಯ ಕೊಂ ಗೊತ್ತ ಕ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ಸಿಫ ಕೊದ್ದೇನಿ
1: ಅಣೆ ಹೆಂಗ ಸು ಬಿಸ್ನೆಸ್ ಐಡಿಯಾಸ್ ತಂಕೊಳೆ ಮಕರ್ ಹೊದ ಕಹ ಗೊತ್ತ ಕ ಹೋಗವೆ ಸಸ್ತು ಎತ್ತೆ ರಂಗಳ ಗೊತ್ತು ಗವೆ ಸ್ಕುರೆ ವಿಧಾನ ಗೊತ್ತ ಐಡಿಯಾಸ್ ಲಿ ಬೆಣ ಕಣ್ಣೆ ಫಿಲ್ಮ್ ಬಲಾದಿ
0: ಓಕೆ ಹೆಂವಿಮ ಮೀಹಾ ಕಾಮಯಾಬ್ ಬೂಮುಗ ಮೀ ಹಮೇಕಣಿ ನೋತ ಅವಹಲ್ಲಾರಿ ಹೋದಾಗೆ ಮುಸ್ಸಲಿ ಬೂಮೆ ನೋಣೆ ಈಗ ರಂಗಳು ಗೊತ್ತಗು ಹೋದಾಗೆ ಸಹರ್ಮಿಂಡ ಕಾಮಯಾಬ್ ದಿರುಳು ಮೇಲೆ ವಿಧಾನಿಕ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ಬುಣೆ ದೇನಿದೋ ಫಶಾರಕ ಹಿತ ಕಣ್ಣಾರ ಅದೋ ಹೆಣ್ಣೆ ಅಸ್ಲು ಕಂಕಂ ವಾಣಿ ವರಂಗೆ ಕಾಲ ಗೊತ್ತಕ ಬದಲವೆಗಿದೆಯೇದೋ ಮೀ ಕೊಂಗಿರೋ ಕೊಮ್ಮೆ ಫಾ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ಬೇಲಿ
1: ಫಿಲ್ಮ್ ಬೇಲಿ ತಾಗಣಕ ಮಿಹಾರು ವಿಧಾನ ದೋಸ್ಕೊಳೆ
0: ಶಾಹಿದ್
1: ಕಪೂರ್ ಶಾಹಿದ್
0: ಕಪೂರ್ ಕಾಮುದಣಿ
1: ಸ್ಟೋರಿ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಬದಲಾದ್ರೆ ಬೋಡಂಗ್ ಹಮ್ಮ ಸ್ಟೋರಿ
0: ಕೊಂಕಹಾಲ ಸ್ಟೋರಿ ತಕ್ಕಂಗೆ ಕಾಮುದಾಣಿ ಕೊಂಕಹಾಲ ವಿಜಯ ಬೋಡ ಜೈನ್ ಅಬ್ಬ ಕಾಮುದಾಣಿ
1: ಥ್ರಿಲ್ಲರ್ ನೋ ಹೆಚ್ಚಿ
0: ಎಂತ ಯಾರಬ್ಬಿ ಮಿಜು ಅದಿ ಮಿ ಥ್ರಿಲ್ಲರ್ ವೆಜ್ಜ ಬಲ ಹಿವ್ವಾ ಮಿ ಥ್ರಿಲ್ಲರ್ ಹೆಚ್ಚಿ ಬಲ ಹಿತನ್ನು
1: ಥ್ರಿಲ್ಲರ್ ಹೆಚ್ಚಿ ಸಹ ಬಲ ಹಿತನ್ನು
0: ಓ ಓಕೆ ಓಕೆ ದೆನ್ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ಗೆ ವಾಹಕ ಹೆಮ್ ದಕ್ಕಾದ್ರೆ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ತಂಕೊಳೆ ಫಾರ್ಮ್ ಬಲಾಫತೆ ಮಿ ಇಸೋ ಮಿ ಗಬೂ ಕುರಣಿ ಫಿಲ್ಮ್ ಗೆ ಮಿ ಮಂಜರ ತಕ ಹಚ್ಚಿ ವರ ರಂಗಳ ಹಂದೆ ಹುಣ್ಣಾಣಿ ಕಮ ಹಂದೆ ಎಂಬ ಹುರಿತ
1: ಎಂಬ ಹುರಿ ಒಮ್ಮೆ ಸ್ವರ ಕ ಹಂದೆ
0: ಹಿಂಗ ಹೆಮ ತಿಯ ಬಲಾಲಂಗೆ ಕೊಡ ಕೊಡ ಟೆಸ್ಟ್ ಕ ತಿನಿ ತಯ್ಯಾರ ಕೊಫಮೆ ಹರಿಂಗೆ ತಯ್ಯಾರ ತ ಹೆಮ್ಮಿಮ ತಯ್ಯಾರು ತಯ್ಯಾರಿಯ ಕುರಿಯದ್ದಾಣೆ ಹಿಂಗೆ ಎಮ್ಮ ಫುರತ ಮಾ ಮೀ ಶೋಗ ಮಿ ಅಹಣಿ ಅಬದ ಸಮ ಮೀ ಫಿಲ್ಮ್ ಗೈ ಫಣ್ಣಾರು ನ ಬೇಣು ಕೊಫವಾಣ ಮಾ ಬೆಹೇಗುತ್ತು ಹಿಂಗೆ ಫಿಲ್ಮ್ ಗ ಶಾಹಿದ್ ಗೆ ನಮಕಿ
1: ಕಾರಣ
0: ಫಿಲ್ಮ್ ಗ ಶಾಹಿದ್ ಗೆ ಎಮ್ಮೆ ಗಾತುಂಗ ಉಳೆ ದೆ ರಹಮತ್ ರಿಂಗೆ ನಮಕಿ
1: ಜಿಂಗ್ ಚಂದುವ
0: ವರ ರಂಗಳು ಫಿಲ್ಮ್ ಗ ಅನುಷ್ಕಾಗೆ ನಮಕಿ
1: ಬುಲ್ಬುಲ್
0: ಬುಲ್ಬುಲ್ ದೆಂಗ್ ಫುರತ ಮಹಮ ಕರಣ್ ಏನಗೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಕಾ ಕಾ ಆಯ್ಕೆಗ ಕುರಿಯಗೆಂದನಿ ಎಮ್ಮೆ ಫುರತಮ
1: ಬಿಸ್ನೆಸ್ ಏನು ಫುರ್ತಮ ಕೊರಿಯಾಗೆಂದಣಿ ಏನಗೆ ಎಕ್ಕಿಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡು ಏ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಎಕ್ಕಿಗೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಕೊರಣಿ
0: ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಎಕ್ಕಿಗೆ ಕಮ ಹೆ ಮಿಹೆ ಗೆಹಿತರಿ ಕಂದ ಹೋದಣಿ
1: ಮಾಮು ಅಕ್ಕ
0: ಮಾಮು ಗೆಹಿತರಿ ಕಂ ಹೋದಣಿ ಏಕಮಗು ಬೊಂ ಬೇಗ ಏನಾಯಂಗದಿ
1: ಕೊಮ್ಮಿ ಸ್ವೀಹಾರ ಕಗೋಸ ಮಿಹೆ ಕಬದ್ದ ಕೊರಣಿ ಮಿಹ ಗಣ ಮಂಗಂದರೆ
0: ಕೊಮಿಕೆ ವೆ ಸಿನ್ನಾಣೆ
1: ಹಣ್ಣಾಣೆ ನಂಗಂದರೆ
0: ಆಚಿ
1: ಆಚಿ ಇದು
0: ಏ ಆಚಿ ನಮಕ್ ಹಿಂಗೆ ಫಿಲ್ಮ್ ಗ ಶಾಹಿದ್ ಗೆ ಬಪ್ಪಗೆ ರೋಲ್ ಅದಾ ಕೊರಣಿ ಕೊಂತಾರಿಯೇ
1: ಅನುಪಮ್
0: ಅನುಪಮ್ ದೇ ವರ ಮಶೂರ್ ತಾರಿಯ ವಿ ಮಿಯ ಹಾಲ್ ಹಿಂಗೆ ಬರಾಬರದ ಫಿಲ್ಮ್ ಗೆ ನಂತ ತಿಬ್ಬಣ ವರ ರಂಗಳ ಹಂದಂಗೆ ಬುರು ತಂಕೊಳೆ ಫಹಮಿಸ್ ಬೇಲಿಮ ಯಾಕಿ ಕಣ್ಣೆಗೆ ಮಾಮು ಒದ್ದಂದಂಗೆ ಬೋರಿ ಹಂದಂಗೆ ಅದು ಹಿಂಗ ಫಿಲ್ಮ್ ಗೆ ಮಂಜರ್ ತಕೊಂ ಫಶಮ ಅದು ಫಿಲ್ಮ್ ಫೆಶಿಗೆ ಮಿ ಅನ್ನಣಿ ಕಿನೆ ಕಂಕಿ ಅಲ್ಲ ದೀವ
1: ಫಿಲ್ಮ್ ಫೆಶಿಗೆ ಅನ್ನಣಿ ಕಿನೆ
0: ರವಿಸ್ನಾಯ ಬಜೈನ
1: ಅನುಷ್ಕಾಯ ಕೊ ಫೆಶಿಗೆ ಅನ್ನಣಿ ಕಿನೆ ತ ಸಂಜಾರಣೆ ಫೆಶಿಗೆ
0: ಅನ್ನಣಿ ಅಲ್ಲ ಕೊಡ ಕೊಡ ಕೊ ಅದಿ ಹಂದಂಗೆ ಕೊಲ್ಲಬ
1: ಅನುಷ್ಕಾ ಯಾಕೋ ಕಾಫಿ ಯಾಕಂಗಾರ ಹಂದಂಗೆ ಬೋರಿ
0: ಹಾದ ಖೂ ಅಣೆ ಫಹದ ತೇಜವಣಿ
1: ಕಾಫಿ ಹಂಗಾರಣಿ ಮಾ ಫಹ ಹೊಂದು ಹಂದಣ್ಣೆ ಫೆಶಿಗೆ ಗಣ್ಣ ಗೊತ್ತೆ
0: ಹಂದಣ್ಣೆ ನೆರೇಶ್ ಅಣ್ಣ ಕುಂದೋ ಫೆಶಿಗೆ ಗಣ್ಣಣಿ
1: ಹೆಂದೋ ಇನ್ನಣಿ
0: ಹಂದ್ಯಾ ವೆಜ್ಜೆ
1: ಕೊಮ್ಮಿಸರ ಕವಳಾದೆ ತೀರಿ ಹೆಂವಿ
0: ನೆರೇಶ್ ಅಣ್ಣ ಕು ಫೆಶಿಗೆ ಗಣ್ಣಿ ನವಾಸ್ಯಕ ನೋದಿ ಹ್ಯಾಗ ಹರ್ತವಗ ಮೀ ಬೊಂಬೆ ಒಣಗು ಕಿಯಾದೆ ಮುಗಿ ಕಾಲ್ ಗೊತ್ತ ಕಫ್ರತ ಮಾಡಣ
1: ಹೆಂತ
2: मोहल्ले के गिने चुने घरों में कलर टीवी आया था दो चैनल और अमिताभ बच्चन की फिल्मों के अलावा हमारे पास टाइम पास के लिए और कुछ नहीं था बच्चे एक्सबॉक्स की जगह गली में क्रिकेट और कंचे खेला करते थे मोबाइल फोन हमारे लिए साइंस फिक्शन था और बॉम्बे से दिल्ली का एसटीडी कॉल 90 पैसे नहीं 90 रुपए हुआ करता था ट्रैफिक हवलदार 10-20 रुपए में मान जाया करता था और सड़क का भिखारी 50 पैसे लेकर दुआ देता था जूते से लेकर कपड़ा और नील कटर से लेकर गाड़ी तक हर इंपोर्टेड चीज ब्लैक में बिकती थी कोक और मैकडॉनल्ड सिर्फ अब्रॉड जाने वालों के नसीब में था और अब्रॉड जाना हर किसी के नसीब में नहीं था
0: ফিল্ম আনুষ্কা এম ফুরত দখালা মঞ্জর কি কোবা দিয়ে মঞ্জর গবা গুই খিয়াল দিব
1: আনুষ্কা এম ফুরত দখানি কো মঞ্জর কো ইবনে পুরি কোল বি মদ মডেল কুরাং গো সকুমস মি হকা বদল কুরাং
0: হা নো নো নো নো বরন নো বেকো তে কিয়া দেবে আদি আদি এব জেহে হামা বর বড়ং হন্দান কোলা
1: আ হেবি আনেগে
0: এয়ারপোর্ট তে
1: ओके
0: एयरपोर्ट तेरे ने बुनी मारेंगे जेदो एयरपोर्ट तेरे में फुरतन बदलवानी ना बाबुल गमकुं मी
1: बुकिंग
0: अरवानी को दक्कान एतनो का वाग इन हिमरु ख्याल दीबो
1: तंगकोल गवाने को तकी न ओलेनी कतुरिन हिफेन करने के देन ए कतुरो नो वेद देने बुने गें एका कुम स्कम में हिंगाने
0: एने दबस तेरे ने कतुरे दो देन ए कतुरो नो वेद देने का सिक्योरिटी ने चेक कुराम बैग्स चेक कुराम हि बुनाने बुने मेने बुना ति बुना तब गबस उन्ने चेक केती कतुरे की दो एकम को ए आने कतुरा तूनो इचे सकी फ्लाइट अंगे रे वेची नुवीमा एने ए रो मना कुरने दो देन सवाल की शाहिद के बप्पा बेनुम वनी एने कोन दायरा कुन कुरियदा
1: MBA kiyawam beno wani
0: MBA kiyawa Shahid beno wani kon daira kun kuriyadda
1: Viafari fashion
0: Anushka beno wani kon daira kun kuriyadda
1: model
0: barabar mi babe e burdo handa management hadam beno nuwa sababe gotu gaina bappa gatu Shahid beno ni kon kame
1: emotional wagutu kole daane de mi wa hadakka fo
0: belin de manzaru
1: manzaru ko misara ka belin
2: dad pichle 24 saalon se आप रोज सुबह 7:30 बजे निकल जाते हैं, रात को 9:30 से पहले घर नहीं आते, हर रोज उसी डेस्क के पीछे, हर रोज डैड, सैटरडेज को भी आप काम करते हैं ओवरटाइम के लिए, संडे जस्ट टू टायर्ड टू स्पेंड एनी टाइम विद अस, ये सब करने के बाद आपको क्या मिला डैड?
0: ठीक कहता प्यार।
3: तू बकवास ना कर, बेटा ऐसा नहीं है कि मुझे कुछ मिला नहीं है। अगले साल ऑफिस वाले मुझे 25 इयर्स ऑफ डिस्टिंग्विश सर्विस का अवार्ड दे रहे हैं और सबसे बड़ी बात यह है कि मेरे पास सिक्योरिटी है।
2: मैं सिर्फ इतना कह रहा हूं डैड कि मैं आप नहीं और मैं आपकी जिंदगी नहीं जी सकता डैड। मुझे ऐसा लगता है कि अगर मैं सड़क पर चने भी बेचूं और अगर मैं उसमें अच्छा हूं तो एक ना एक दिन मैं बड़ा बड़ा आदमी बन सकता हूं। डैड मेरी मेहनत का फायदा सिर्फ मुझे होना चाहिए, मेरे बॉस या मेरी कंपनी को नहीं।
3: करण लाइफ में प्रैक्टिकल होना बहुत जरूरी है।
2: प्रैक्टिकल हूं डैड, इसलिए कह रहा हूं कि जब मुझे किसी की नौकरी नहीं करनी तो एमबीए का क्या फायदा।
3: अरे भाई लाइफ का कोई भरोसा नहीं, कब जरूरत पड़ जाए कुछ पता नहीं।
2: डैड मैं इतने डर के जिंदगी नहीं जी सकता, प्लीज स्पेयर मी।
3: तो तुझे लगता है कि मैं डर कर जिंदगी जीता हूं? आज के बाद तुझे जो ठीक लगता है तू कर, मैं तुझे कभी कुछ नहीं बोलूंगा। ओके सॉरी
1: मन बेनो मणि अमिल नामो का हम कंत तक को राशे हम बाय का कंत तक को दे करनो ने एका कुमस को तक वाक दान
0: बप्पा तीने गेगा इंदिगे इन्ना कति मन बेन में नोने बेनो वाकन करनो वे उले का बेन में नोने दो कल बार वाक तक
1: एका जन हम हमारा मी ओपन माइंडेड हुंडा मी हे वाह धक्का उत वाह धक्का
0: हिंगा लवे क दमा दो अनिकस लवे क फो देन होरी सवाल तक कुरी के दानिंगे जाइना बेनु लवे सडो हा लवेंगे बेनो वेजया
1: रंगलो लवा त मे बुना कुरी मि से हाडे ना हम ठीक को मिला वे रंगलो

0: भगतु
1: वेवारेतेरे कंडूफा कुलितेरे जे हेफिनी रोलिली बुमुम्मे फुरे वेवारेतेरे मी शंबिल शंबिल गाडू दिवे हेफेम